महिला माने देखले प्रभु रामचंद्र फल रूपे भक्त संगमेल खेलु मा जानकी अंतपूर्ण हेबारे देखिले स्वामी नहांती स्वामी विहीन नारी